0: 94.6 98.2 मेगाहर्ट्ज ऑरेंज फ्री
1: ब्रिंग इट ऑन बेबी
2: कसं काय मंडळी
3: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर

0: the best songs on the radio. This is my only favorite station.
1: RM3 Manoranjan Radio.
2: मंडी हो नमस्कार, कसं काय तुम्ही सगळेजण? आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्युनिंग करीत आहात ऑन ऑन RM फ्री. कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. अँड येस, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा, ट्युनिंग करत रहा RM फ्रीवर. तासभराचा कार्यक्रम असणार आहे आणि विशेषतः आज पूर्ण कार्यक्रम गणपतीमय असणार आहे, कारण उद्या गणेश चतुर्थी असणार आहे, बाप्पाचं आगमन असणार आहे आपल्या घरोघरी मनात. तेव्हा कार्यक्रमाच्या आरंभी ऐकूया प्रीतम आणि साधी कलाकारांचे समुद्र आवाजात आरंभ. आणि हिंदू धर्मानुसार गणपतीचे नाव आधी तर असायला पाहिजे. वैशाली सामंत, स्वप्नील बांदोरकर यांचे समुद्र आवाजात ऐकूया गणपतीचे नाव आधी.

या मंगलमूर्ती मोया आणि विशेषतः सध्या आम्ही वाजवित आहोत आपल्या सगळ्यांसाठी सर्व गणेश भक्तांसाठी तश्वी विशाल यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया बाप्पा नादकुला आणि याच्या नंतर ऐकूया सचिन बिलगावकर आणि आदर्श शिंदे यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया दम दम दमरू दम दम दम

म्हणजे असं म्हणतात की विघ्नहर्ता गणरायाच्या कृपेने प्रत्येक संकट दूर होवो आणि प्रत्येक स्वप्न पूर्ण साकार होवो, विशेषत आणि गणरायाच्या कृपेने आणि गणरायाच्या चरणी अशी मागणी करूया. आणि विशेषत झाकरीच्या नादात गणेश चतुर्थी म्हटलं तर झाकरीचं नाद व्हायलाच पाहिजे इथे मॉरिशसमध्ये. तेव्हा ऐकूया उर्मिला दंगर यांच्या समुद्रावाजात झाकरी गणाचे नमन. आई याच्या नंतर विशेषत ज्येष्ठा साखू यांच्या समुद्रावाजात ऐकूया नाचू गया गाऊया.

रसिक मंडळी हो, ट्यून इन करत राहा ऑर एम फ्रीवर. कसं काय मंडळी कार्यक्रम स्पेशल चालू आहे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने. उद्या गणेश चतुर्थी साजरी होणार आहे तेव्हा शेवटची तयारी आणि शेवटचं बाप्पाचं आगमनासाठी असं सुंदर मखर तुम्ही साजरं करीत आहेत हे सगळं करता करता ट्यून इन करत राहा ऑर एम फ्रीवर. विशेषतः आज झाकरीचा नाद चालूच ठेवूया केविन कृष्णाप्पा आणि साथी कलाकारांचे स्मुद्र आवाजात ऐकूया थेम थेम दुधाचे थेम आणि याच्यानंतर ऐकूया भाद्रपद शुद्ध चतुर्थीला हंसा यांच्या स्मुद्र आवाजात आस्वाद घेऊया.

रसिक म्हणू गणराया आपल्या घरी तर येणार उद्या गणेश चतुर्थी साजरी होणार आहे. घेऊन घरी आणि विशेषतः सुख समृद्धीची लहर सगळीकडे. गणेश चतुर्थी हा पवित्र सण बाप्पाच्या आशीर्वादाने आनंदी होवी. तुमच्या सगळ्यांना या निमित्ताने मंगलमय शुभेच्छा. कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी परत एकदा आम्ही वाजवणार आहोत एक झाकरी गीत गणराया या अल्बममधून घेतलेलं झाकरी. विशेषतः कविराज रामा यांच्याच मधुर आवाजात ऐकूया देव तू गणेशा. आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा. शुभ दिवस आणि नमस्कार.

वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा एमपीसीच्या वतीने तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा. हॅपी गणेश चतुर्थी टू यू ऑल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.